0: ना की
1: जय।
0: विश्व गुरु महामान्यवर परमान श्री स्वामी माहेश्वर नंद जी गुरुदेव की
1: ये
0: जय।
1: जय। दिस भजन इज होल्ड्स रियली समथिंग फॉर मी,
2: Tento bhajan je niečím pre mňa špeciálny.
1: Because when I was younger
2: Pretože keď som bol mladší,
1: and I used to go to Holy Guruji
2: zvykol som chodiť ku Holy Guruji mu.
1: because you know Swamiji

वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. ॐ दीपज्योति परब्रह्मा दीपं सर्वे मोहनं दीपनं सजते सर्वं संध्यादीपं.